0: GAFM 90.8 सकरंट नवाबशाह तरफा एक अहम आई शानदार करियर मौकियो पेश कर वने थो GAFM 90.8 सकरंट नवाबशाह थे स्टेशन मैनेजर जी मौजिस पोस्ट लाए काबिल तजुर्बेकार आई जिम्मेवार उम्मीदवारन का दरख्वास्तों तलब कई वने थियो GAFM एक अहड़े प्रोफेशनल फर्द जी गोल्हा में आहे जेको मीडिया मैनेजमेंट टीम लीडरशिप आई ब्रॉडकास्टिंग शोबे में मजबूत सलाहियतूं रखे आई इदारे के बेहतर अंदाज में अगते वधाए सके ख्वाहिशमंद उम्मीदवार पेंजी सीवी फॉरन व्हाट्सएप जरिए मोकलिन व्हाट्सएप नंबर 03111770451 ही एक बेहतरीन करियर मौको आहे देर न करियो अभी अप्लाई करियो GAFM 90.8 सकरंट नवाबशाह जो आवाज
1: سختی شہادت جی نسوروئی ناز سختی شہادت جی نسوروئی ناز رند پروڑی نراز

0: ख़बर त सॼी अचनि किरी आहे किथे आहे, माना रिकॉर्ड नथी मिले असांखे, पंहिंजी न्याणी मिले असांखे कहिड़ी ख़बर कीअं वटि आहे किथे आहे। अञा ताईं असां आसिरे में वेठा आहियूं त असांजी न्याणी ईंदी ऐं कॾहिं ईंदी, रियासत जी ज़िमेवारी आहे असांजी न्याणी रिकॉर्ड कराए ॾियनि।
1: अॼु खां 5 साल अॻु असांजी प्रिया संगरार जे मौला अली जे पेड़ में सबील हलाईंदे उतां मिस थी वई आहे। अॼु बि उहे ॾींहं आहिनि, उहे अखियुनि में गोरा आहिनि, उहे माउ पीउ प्रिया जा राजकुमार ऐं उनजी संदी घरवारी, अॼु बि उहे वाटूं निहारे थी, मौला अली खे ॿाॾाए थी त हे मौला अली, जंहिं पिण मां मुंहिंजी न्याणी वई आहे उहा असांजी न्याणी इन्हीअ पिण ताईं मिलंदी, अॼु बि हुननि जो इहो ई यकीन आहे।
2: संगरार जे